सत्मादियेन प्रेमेरामन्मान् दही चोरे माखन चोरे चोरे जोडी साडी धर्म अनन्त पाप चोरे तारे भवदला पारी नारायण ए लैजाऊ